प्यारे अहंस रंग राती जियो गुर शब्द विचारे गुर शब्द विचारे हम मारे इन बिद मिलो प्यारे साधन सुहागन सदा रंग राती साचे नाम प्यारे अपने गुर मिल

जिन लागी हर लिव तुम्हारी जी जंत सभे ही नाचे नाचे खानी चारी जो तुद भाव है से ही नाचे जिन गुरमुख।

जिन सृष्ट साजी सो कर कर वेखै, जिन सृष्ट साजी सो कर वेखै, तिस जे वड अवर ना कोई।

ना पाई गुरमुख हर रस चाखिया दर साचा सदा है साचा साचा शब्द सो पाखिया।